कोण दिसले ऐसे बसवत असन प्रकार राजा घोड्यांचे गुण ऐसे दखा काय सुंदर मजा घोड्यांचे गुण ऐसे दखा काय सुंदर मजा सपाय नारी देखून मोहदियाचं सुंदर रूप के दया मया मोनी लागे टेंगल की सबके दया मया मोनी लागे टेंगल की सबके असन बोलून माती राहून राजचे लोक दखला घोडा आहे पी घोडा बोले आमचे येई दे कुमार गुरा पडी भाटाची नाव नाही घोडा ही नाट आहे होता घोडा जीवत घोडा चालले घोडा घेता जगतीन ते गोवा उतरवाली फुलवाली विज्ञात होके नाही पाय होऊन की मग बोलून जैसे बोलतो के छी छी छी छी राजा काय काय जे बिली चुकली जाणू बोलली म्हणे मालिन छी आठ दिनचे पुरी उरीची जाणू बोलली आज उदलला आहा काय करू आ चुकली जाणू होती बचा मजा दस दिन चौपुर लिलन भेटतीस बे राजा तुझ बराबर लेखी तुझलो दखले लागती मन के कसन प्रकार बर्मा घरलो तुमके दोन झन के अभागी नाय सुलो चनाज खंडिया आय करम तुझ वसन सुंदर बरनी भेटाली धरम हुंच गोट के सांगेन तुके गोटक गोटक करून थिरने बसून सुन राजा मंदी आंधरून कुलदीप चोरा चोरा जा चारू मनोहर हुंच गोटक बेटा आसे ना विद्या धरम सुलचना का जीवन इलो खबर सुनून भाती सुलचना के होता दिली सरली माला पाती पाँच जन संग बसून दोन राजा कर लागोट विद्या सरकारी टुटली राजा विद्या सरकारी दिलो राजा टुटली बिया गोट सुलचना चो बिया लो काल की बिया ने हुआ विद्याधर का बिया करून कुलदीप राज ने हुआ आदि गण बास उपास गुलाय राज धरा हुआ दिया सुलचना चो विद्याधर चो काल के हुआ दिया ये बेखंडी फूल के धरून जाए दे राजा घरी।